श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. FM 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर ज्येष्ठ 31 शके 1948, अर्थातच दिनांक 21 जून 2026. सकाळची 5:59 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला आता प्रारंभ करीत आहोत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्यानंतर म्हणजेच 6:05 आमच्या मुंबई केंद्रावरील कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रारंभ ऐकूया दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? आज म्हणजेच रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे केमोथेरपी समज गैरसमज. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे. तेव्हा ऐकायला विसरू नका हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. झालेली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत गीतगंगा.

आताच आपण पु ल देशपांडे यांच्या स्वरात मोग रांगणेकर यांची गीतरचना ऐकत होतात. संगीत नियोजक होते श्रीधर पारसेकर आणि चित्रपट होता कुबेर. गीतगंगा कार्यक्रमात यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकातील पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना ऐकवित आहोत. संगीत पटी जितेंद्र अभिषेक यांचं आणि गायक स्वर आहे महेश काळे यांचा.

महेश काळे यांनी गायलेल्या या पदरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकवित आहोत पुढचं पाऊल या चित्रपटातील सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत स्वतः सुधीर फडके यांचं आहे.

गॅनबाची मेक हे आहे चित्रपटाचं नाव. ऐकूया या चित्रपटातील पुष्पा पागधरे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत. संगीत दिनकर लक्ष्मण यांचं.

आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमात यानंतर वृक्षकटिक या नाटकातील छोटा गंधर्व यांनी गायलेली गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना ऐकवित आहोत.

कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सचिन पिळगावकर यांनी गायलेली प्रवीण धवळे यांची गीतरचना. अदलाबदली या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं अवधूत गुप्ते यांनी.

अदला बदली या चित्रपटातील या गीतरचनेबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता संपवित आहोत. नऊ वाजतात आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्राहून. तत्पूर्वी हा संदेश.

0: 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण किमोथेरपी समज गैरसमज याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, किमोथेरपी समज गैरसमज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिला शब्द येतो किमो, तर किमोथेरपी म्हणजे काय आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल.
3: बघा, किमोथेरपी जसं की तुम्ही सांगितलं की खरंच लोकांना असं भीती वाटते किमोथेरपी ऐकून, पण किमोथेरपी म्हणजे जे आपण कॅन्सरच्या पेशंट्सला जे मेडिसिन देतो, आपण जे औषधं देतो, गोळ्या असो की इंजेक्शन, त्याला आपण किमोथेरपी असं म्हणतो.
2: आता आपण म्हणालात गोळ्या किंवा इंजेक्शन, तर या गोळ्या आणि इंजेक्शन नेमकं काय असतं, कसली असतात?
3: हो, तर बघा कसं असतं की आता जर मी इंजेक्शन म्हटलं तर किमोथेरपी हे देतो आपण कॅन्सरशी लढा देण्यासाठी. तर ते जसे आपण अँटीबायोटिक देतो तसेच औषधं असतात, पण ते काय असतात ना, ते औषधं जेव्हा आपल्या शरीरात जातात तर ते कॅन्सर सेल्सला तर मारतातच, पण त्याशिवाय जे नॉर्मल सेल्स आहेत त्यांना पण इजा पोहोचवतात आणि म्हणून जे काही त्रास होतं ते त्याच्यामुळे होतं काही दिवस. पण काय असतं, कॅन्सर सेल्स परत जिवंत नाही होत आणि नॉर्मल सेल्स परत रिकव्हर होतात आणि म्हणून आम्ही किमोथेरपी जे म्हणतो त्याला आम्ही असं इंटरवलवर देतो की कोणाला आठवड्याचं, 2 आठवड्याचं, 3 आठवड्याचं. तर हे किमोथेरपी यासाठी म्हणतो की कारण ते सेल्सला मारतात आणि सोबत नॉर्मल सेल्सला इजा पोहोचतात आणि नंतर ते नॉर्मल होऊन जातं काही दिवसांनी, कॅन्सर सेल्स परत जिवंत नाही होत.
2: डॉक्टर, आपण म्हणालात की गोळ्या देण्यात येतात आणि इंजेक्शन देण्यात येतात, पण बरेचदा आपण बघतो की किमोला एखादा पेशंट जातोय म्हणजे त्याला सलाईन लागलेली आपल्याला दिसते, तर मग इंजेक्शन आणि गोळ्यांचा काय रोल आहे आणि सलाईनचा काय रोल असतो?
3: अगदी, जसं की किमोथेरपी जे असते, जे आमचे इंजेक्शन असतात जे कॅन्सर लढा देण्यासाठी आम्ही जे देतो, ते बरेचदा खूप इरिटंट्स असतात, वसायकंट्स असतात, असे वेगवेगळे केमिकल, तर ते आपण डायरेक्ट असं इंजेक्ट नाही करू शकत, त्याला आपल्या नसेद्वारे द्यावं लागतं आणि ते खूप कॉन्सन्ट्रेटेड नाही हवं म्हणून आम्ही त्याला सलाईनमध्ये डिझॉल्व करून देतो. म्हणून ते सलाईन, जसं आपण अँटीबायोटिक पण कोणालाच डायरेक्ट आपण अँटीबायोटिक देत नाही, त्याला पण आपण 100-200 ml मध्ये म्हणजे नॉर्मल सेलमध्ये डिझॉल्व करून त्याला स्लोली देतो. तसंच आपलं किमोथेरपीचं, आपण एकासोबत किमोथेरपी कधीच नाही देत, असं की एकदम लावून टाकलं इंजेक्शन किंवा कमरेत दिलं असं नसते किमोथेरपीचं. तर म्हणून त्याला आम्ही सलाईनमध्ये डिझॉल्व करून देतो, थोडं 1 तास, 1.5 तास, 1/2 तास असे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात. त्याशिवाय जे गोळ्या असतात ते पण तसे असतात, काही खाणारे गोळ्या आहेत किमोथेरपीचे गोळ्या आहेत, ज्याला आम्ही सकाळ संध्याकाळ असं देतो, 14 दिवस देऊन 7 दिवसाचा गॅप, असे वेगवेगळे प्रोटोकॉल्सच्या हिशोबाने आम्ही किमोथेरपीचे औषधं किंवा इंजेक्शन्स, टॅबलेट्स किंवा इंजेक्शन असे आम्ही देतो.
2: डॉक्टर, पण मग कोणामध्ये टॅबलेट्स देण्यात येतात आणि कोणाला इंजेक्शन देण्यात येतं?
3: डेफिनेटली, आता जसं की दर कॅन्सरचं ना प्रोटोकॉल आमचं वेगळं असतं किमोथेरपीचं. जसं की आता मी रक्ताचं कॅन्सरचं, त्यात फक्त किमोथेरपीच हे काम करतं, तर आधी आम्ही इनिशियल इंजेक्शन किमोथेरपी देतो. एकदा त्यांचा पूर्ण प्रोटोकॉल कम्प्लीट झाला, जे काही सायकल्स आम्ही देतो 6-8 तास, नंतर आम्ही त्यांना टॅबलेट्सवर घालतो, ज्याला आम्ही मेंटेनन्स टॅबलेट्स म्हणतो. कसं असतं ना, जे ब्लड कॅन्सर असतात ते बोन मॅरोशी होणारे कॅन्सर आहे, त्या बोन मॅरोला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला एक कंटिन्युअस थेरपी असं द्यावं लागतं, ओरल टॅबलेट्स. म्हणून आम्ही अशा पेशंटला ओरल टॅबलेट्स देतो, जे की 2 वर्षापर्यंत देतो आम्ही, तर त्याला ते मेंटेन करायला बोन मॅरो. तसंच जर मी ब्रेस्ट कॅन्सरचं एक्झाम्पल घेतलं तर बऱ्याचशा पेशंटला जेव्हा इनिशियल आम्ही इंजेक्शन देतो, जे प्रोटोकॉलच्या हिशोबाने जे इंजेक्शन आम्ही देतो किमोथेरपीचे, ते सर्व संपून जातं एकदा ते प्रोटोकॉल संपलं, त्यानंतर आम्हाला त्यांनाही मेंटेन करावं लागलं, किंवा एखाद्याला परत आली बिमारी तर नंतर आपण ते सेम इंजेक्शन परत वापरू नाही शकत, तर अशा वेळेला काही टॅबलेट्स आहेत जे आम्ही यूज करतो. तसं स्पेसिफिक जसं ब्रेन ट्युमरमध्ये पण टॅबलेट्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, रेडिएशन सोबत येतो, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये टॅबलेट्स आहेत, आतड्यांचं कॅन्सर जे होते त्याच्यात टॅबलेट्स आहेत, असे वेगवेगळे टॅबलेट्स आणि ब्लड कॅन्सरमध्ये, तर हे काही टॅबलेट्स पण आहेत किमोथेरपी जे आम्ही युज करतो.
2: डॉक्टर, लहान मुलांमध्ये बरेचदा कॅन्सर आढळून येतो, मग लहान मुलांमध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते?
3: हे बघा, जे कॅन्सर आहे त्यांचं लाईन ऑफ ट्रीटमेंट अडल्ट म्हणजे लहान मुलं सर्वांचं सेमच असतं. जसं लहान मुलांमध्ये

0: बहुतांश ब्लड कॅन्सर होतात, ल्युकेमिया ज्याला मी म्हणतो, ल्युकेमियामध्ये पण असंच असतं, इंडक्शन किमोथेरपी आम्ही ज्याला म्हणतो की कारण त्यांच्या बोन मॅरो जे कॅन्सर पसरलं असतं त्याला आपल्याला नाहीसं करायचं असतं, तर आधी एक महिन्याचं इंजेक्शनचं किमोथेरपी, जेव्हा आम्ही ते किमोथेरपी देतो त्याच्याने त्यांना बऱ्यापैकी त्रास होतो, रक्त कमी होतं, प्लेटलेट्स कमी होतं, कारण मी सांगितलं ना किमोथेरपी दिल्यावर ते स्पेसिफिक जाऊन फक्त कॅन्सर सेलला नाही मारत, नॉर्मल सेल्सला पण मारत, ते रिकव्हर होण्यात वेळ लागते, आणि एकदा जर का बोन मॅरोमधनं ते कॅन्सर क्लिअर झालं मग ते नॉर्मल सेल्स आपोआप डेव्हलप होतात, प्लेटलेट्स वाढतात, हिमोग्लोबिन वाढतं, तर असं हे मुलांमध्ये पण असंच इंडक्शन किमोथेरपी, त्यानंतर ते परत येऊ नये म्हणून काही कन्सॉलिडेट करतो आम्ही त्याला, आणि नंतर आम्ही मेंटेनन्सचं ओरल टॅबलेट देतो, कारण लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सरचं ऑलमोस्ट सर्व्हायवल 95% आहे, 100 of 95 मुलं पूर्णपणे बरं होतात.
1: डॉक्टर, आपण बघतो की किमो देत असताना काही कालावधी ठरलेला असतो की पहिला किमो झाला की दुसरा किमो इतक्या दिवसानंतर, मग तिसरा इतक्या दिवसानंतर, हा कालावधी कशावरनं ठरवण्यात येतो?
0: जसं की सांगितलं की किमोथेरपी जेव्हा आपण, जसं मी आज 1 तारखेला एक किमोथेरपी दिलं, इंजेक्शन दिलं, आता जे काही प्रोटोकॉल आहे, मी ब्रेस्ट कॅन्सरचं एक्झाम्पल देतो, त्याचे इंजेक्शन दिल्यानंतर सेल्स कमी होतात, WBC जे पांढरे पेशी आहेत, प्लेटलेट्स सर्व कमी होतात, तर त्याला परत यायला जो कालावधी लागतो ते आमचं इंटरव्हल असतं, तर बरेचशा लोकांना म्हणजे 2 आठवड्यानंतर नॉर्मल ते बरे होऊन जातात, म्हणजे सेल्स परत येतात नॉर्मल सेल्स, कारण जर का मी किमोथेरपी रोज देईल, 6 दिवसात 6 किमोथेरपी दिली तर बॉडी रिकव्हरच नाही करेल त्याच्यातनं, म्हणून आम्हाला तो कालावधी ठरवायचा असतो की हे 2 वीकली द्यायचं आहे की 3 वीकली, कारण आम्हाला माहिती असते की हे किमोथेरपी दिल्यावर याचं WBC जे पांढरेपेशी आहे ते कमी कधी होणार, कुठल्या दिवशी कमी होणार, आणि कधीपासून ते वाढणं सुरू करेल, तर त्या हिशोबाने आम्ही आमचं डिसाइड करतो. मग तसं जर एखाद्याला आठवड्याचं किमोथेरपी द्यायचं असलं तर आम्हाला माहिती की हा डोस कमी दिल्यावर ते आठवड्यात त्यांचं रिकव्हर होतील, तर आम्ही तसं प्लॅन करतो. एखाद्याला 2 आठवड्यात तर आम्हाला माहिती की याला डोस डेन्स किमोथेरपी म्हणतो त्याला, की दर 2-2 आठवड्यात द्यायचं आहे, त्याचा प्रतिसाद चांगला आहे, तर मग आम्ही अशा वेळेला त्यांना काही ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन देऊन त्यांचं WBC लवकर वाढवतो, कारण आम्हाला जेव्हा पण किमोथेरपी द्यायचं असतं ना आमचं एक फिक्स असते की हिमोग्लोबिन 8 च्या वर हवेत, पांढरे पेशी ज्याला आपण TLC किंवा WBC म्हणतो ते more than 3,500 आणि प्लेटलेट्स 1 लाखाच्या वर असायला हवं. जोपर्यंत हे 3 आमचं होत आहे तोपर्यंत आम्ही नेक्स्ट सायकल देऊ नाही शकत, आणि म्हणून आम्हाला तो डिसाइड करायचा असतं की कालावधी तुम्ही किती कालावधीत देणार आहे, असे प्रोटोकॉल फिक्स असतात. नॉर्मली 3 वीक्सच्या इंटरव्हलवर आम्ही किमोथेरपी देतो.
1: डॉक्टर, पण मग हे टॅबलेटच्या बाबतीत देखील लागू असतं का?
0: टॅबलेटच्या बाबत देखील लागू असतं, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 14 दिवस देतो आणि मग 7 दिवसाचं गॅप देतो. तसंच जे ब्लड कॅन्सर आहे तिथे कसं असतं ना, तिथे आम्हाला माहित असतं की ह्या टॅबलेट्सनी जास्त त्यांचं WBC कमी नाही होणार, तर आम्हाला असं एक डोस मेंटेन करून ठेवावं लागतं की त्यांचं WBC अराउंड 3,000 राहील, प्लेटलेट more than 75 to 1 lakh राहील असं, तर त्यात आम्ही नॉर्मली ब्रेक नाही देत ब्लड कॅन्सरमध्ये, पण ब्रेस्ट कॅन्सरचे टॅबलेट्स आहेत त्याच्यात आम्ही ब्रेक देतो. तसंच कोलॉन कॅन्सरमध्ये पण 7 दिवस देऊन 7 दिवस बंद किंवा 14 दिवस देऊन 7 दिवस बंद, असं वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत, त्या हिशोबाने आम्ही ओरल टॅबलेट्स पण देतो.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटलं तर किमोसोबत आणखी एक शब्द येतो, तो म्हणजे लाईट. तर लाईट आणि किमो मध्ये काही वेगळेपण आहे
0: कसं? नाही, जे आपण कॅन्सरचं ट्रीटमेंट हे नक्कीच 3 इम्पॉर्टंट मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत कॅन्सरचे. एक आहे किमोथेरपी, एक आहे सर्जरी, आणि एक आहे रेडिओथेरपी. त्यालाच आपण लाईट म्हणतो, नॉर्मल पीपल त्यांना लाईट थेरपी असं म्हणतात, तर दॅट इज रेडिएशन थेरपी. तर ते संपूर्ण वेगळं आहे रेडिएशन थेरपी. सर्जरी, जेव्हा पण शरीरातल्या कुठल्याही अंगात कॅन्सर झाला सर्जरी हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर किमोथेरपी, एखाद्याला यंग एजमध्ये झालं किंवा एखाद्याचं ट्युमर जास्त मोठं असलं तेव्हा आम्ही किमोथेरपी एकतर त्याला लहान करायला देतो ऑपरेशनच्या आधी किंवा ऑपरेशन नंतर परत नको यायला देतो. तसंच रेडिएशनचा रोल आहे. रेडिएशनचा सर्वात महत्वाचा रोल म्हणजे एक तर ब्रेन ट्युमरमध्ये, कारण ब्रेन ट्युमरमध्ये बऱ्याचदा आपण संपूर्ण ट्युमर काढू नाही शकत, आपण नेहमी 95% काढतो, तर तेव्हा रेडिएशन देतो कारण तिथे किमोथेरपी जात नाही. त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर जर स्टेज 1 समोर झालं, त्यात बऱ्याचदा जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सरचं ट्रीटमेंट करतो किमोथेरपी ऑपरेशन झाल्यानंतर जर एखाद्याने स्तन वाचवलं असलं तर आपण तिथे रेडिएशन देतो जेणेकरून तिथे परत ते कॅन्सर सेल्स येऊन. तसं हे तिन्ही मोडॅलिटीचे आपापले वेगवेगळे रोल आहेत.
1: डॉक्टर, असे कुठले कॅन्सर आहेत ज्यात फक्त किमोथेरपीनेच उपचार करण्यात येतात?
0: ब्लड कॅन्सरमध्ये कारण तिथे सर्जरीचा रोल नाही. ल्युकेमियामध्ये फक्त आम्ही रेडिएशन थेरपी, बऱ्याचदा जसं ब्रेनमध्ये बरेचसे आमचे औषधं जात नाही म्हणून आम्ही प्रोफिलॅक्टिक रेडिएशन देतो, पण बहुधा किमोथेरपी हे ब्लड कॅन्सरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे.
1: डॉक्टर, किमोथेरपी म्हटलं की सायकल प्रत्येकाची वेगळी असते, म्हणजे कोणाला एक पर्टिक्युलर अमाऊंट, कमी अमाऊंटमध्ये किमो, कोणाला जास्त अमाऊंटमध्ये, असं का बरं असतं?

0: तर आता जसं जेवढे शरीरात अंग आहे सर्वांचे कॅन्सर होतं आणि सर्वांचं प्रोटोकॉल्स वेगळे. जसं ब्लड कॅन्सरमध्ये आम्ही संपूर्ण ट्रीटमेंट जाते इंजेक्शन आणि गोळ्या मिळून 2.5 वर्षासाठी, तसंच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅक्झिमम आम्ही किमोथेरपी देतो 3 आठवड्याचे, जर मी बघितले तर 8 सायकल्स. आतड्यांच्या कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटचा कालावधी आहे 6 महिने. असं वेगवेगळे कॅन्सरचा प्रोटोकॉल आहे तुमचं. बऱ्याचदा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आम्ही 8 ऐवजी 16 किमो पण देतो, जर एखाद्याला सहन नाही होतं हेवी डोस तर आम्ही त्याला ब्रेक करून देतो, या आधी 4 सायकल देतो नंतर 8 आठवड्याचे 12 सायकल देतो असं. तर हे असं वेगवेगळे प्रोटोकॉल वेगवेगळ्या कॅन्सरचे त्या हिशोबाने. जसं ब्रेन ट्युमरमध्ये रेडिएशन सोबतच किमोचे टॅबलेट द्यायचे असतात, त्यानंतर 6 महिन्याचं अजून टॅबलेट द्यायचे असतात. असं मुखाच्या कॅन्सरमध्ये रेडिएशन सोबत आम्ही किमोथेरपी देतो 6 आठवडे, 6 आठवडे रेडिएशन, त्यात आठवड्यातून 1 किमो. फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये पण आम्ही बऱ्याचदा आधी सर्जरी झाल्यावर जर काही असलं तर आम्ही किमोथेरपी देतो, किंवा बऱ्याचदा सर्जरी किंवा रेडिएशनच्या आधी आम्ही किमो. तर हे कॅन्सर कसं आहे ते बघून. आणि हां, दुसरं एक आहे की एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सरवाल्याला 4 सायकल येतो, कारण जर त्यांचा अर्ली स्टेज आहे जिथे आपल्याला माहिती आहे की जास्त किमोथेरपी 2 वेगवेगळे प्रोटोकॉल देण्यात अर्थ नाही, कारण रिस्क ऑफ म्हणजे रिकरन्स खूप कमी आहे, अशा वेळेला आम्ही त्यांना 4 सायकल देतो. तसे वेगवेगळे कॅन्सरचा वेगवेगळे प्रोटोकॉल आहे स्टेज बघून. त्याशिवाय महत्वाचं म्हणजे माणसाचं परफॉर्मन्स स्टेटस, ज्याला आम्ही म्हणतो की ते कसं आहेत, म्हणजे ते कितपत सहन करू शकतात. आता जर एखादी 50 वर्षातील महिला माझ्याकडे आली आणि एक 70 वर्षातील महिला माझ्याकडे आली कॅन्सरसाठी, तर डेफिनेटली मी ते 70 वर्षाचे जे महिला आहेत त्यांना किमोथेरपी द्यायला थोडं मलाही भीती वाटेल, कारण मला तेव्हा ते बॅलन्स करायला लागतं की यांचं बेनिफिट किती आणि त्याचा साईड इफेक्ट जे होता ते ती कितपत सहन करू शकेल. त्याशिवाय जर तिला एखादं हार्टचं किंवा काही डायबिटीज असेल तर त्यांचा ऑलरेडी प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते. अशा वेळेला आणखी किमोथेरपी प्रतिकार शक्ती कमी होते, कारण किमोथेरपीने ते नॉर्मल सेल्सही कमी होतात काही. तर अशा वेळेला आम्हाला ते बॅलन्स करून बघावं लागतं की बाबा हिला किमोथेरपी खरंच द्यायचं की हिला नाही तर टॅबलेट्स हॉर्मोन थेरपी जे असते ब्रेस्टमध्ये ते देतो आणि आम्ही नाही. पण ते जर एखाद्या 50 गटातील महिलांना आम्हाला किमोथेरपी, कारण मला माहिती ती सहनही करून घेईल आणि या किमोथेरपीचा जे काही बेनिफिट आहे ते डेफिनेटली मोर दॅन तिचं टॉक्सिसिटी आहे. तर असं आम्हाला बॅलन्स करावं लागतं.
1: डॉक्टर, असं कधी होतं का की एखादा पेशंट बघून सायकल्स ठरवल्या आहेत पण त्या सायकलमध्ये तो रिझल्ट नाही मिळाला तर किमो वाढवावे लागलेत?
0: डेफिनेटली असं बरंचदा होतं की आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही येत एखाद्याला, तर मग अशा वेळेला आम्ही किमोथेरपी प्रोटोकॉल चेंज करतो. सायकल वाढवणार, पण जसं आता मी परत ब्रेस्टचं एक्झाम्पल देईल की आम्हाला माहिती आहे की आम्हाला हे पर्टिक्युलर हा एक प्रोटोकॉल द्यायचा, त्यानंतर दुसरा द्यायचा. पण एखादा 2 सायकल झाले एका पर्टिक्युलर प्रोटोकॉलचे आणि तरी आम्हाला माहिती की नाही याचा प्रतिसाद नाही येत आहे, ट्युमर कमी नाही होतं का. दरवेळेला आपण बघतो महिलांना त्यांचं ट्युमर किती कमी झालं आहे, किंवा म्हणजे कोणी पण असं त्यांचं की गाठ कमी होते आहे की नाही. अशा वेळेला जर आम्हाला असं आढळलं की नाही यांचा रिस्पॉन्स नाही, तर अशा वेळेला आम्ही प्रोटोकॉल चेंज करतो, किमोथेरपी प्रोटोकॉल चेंज करून मग त्याचे परत दुसरे सायकल देतो.
1: म्हणजे एकाच 8 सायकल जर ठरले असतील तर त्याच सायकलमध्ये पण प्रोटोकॉल चेंज होऊ शकतो.
0: चेंज होतं नक्की, जरा प्रतिसाद नाही आला तर पेशंटला.
1: डॉक्टर, त्यासोबत आता पण म्हणालात की किमो झाल्यानंतर आम्ही बघतो म्हणजे मला वाटतं पेट स्कॅन
0: क्लिनिकल एक्झाम नाही बघ, आपण दरवेळेला पेट स्कॅन नाही करू शकत, उगाचच रेडिएशन आपण देत नाही, तर आम्ही क्लिनिकल एक्झामिन करतो. जसं जे कॅन्सरला आपण वरून बघू शकतो एक्झामिन करू शकतो, त्याला आम्ही जसं ब्रेस्टला आपण एक्झामिन करू शकतो की गाठ कमी होते की. आम्ही बऱ्याचदा पेशंटला विचारतो की तुम्हाला वाटते आता ते नरम झाली आहे, कोणाला इथे गाठी असलेली लिम्फोमा त्यांना आपल्याला दिसून येतं. हां, जे आतले कॅन्सर आहेत जसं आतड्यांचं कॅन्सर, पॅनक्रियासचं कॅन्सर, जिथे आपण दिसतात तिथे आमचं एक ठराविक असतं की 4 किमो झाले आता तुम्ही एकदा पेट स्कॅन करून बघा किती कमी झालंय. किंवा एखाद्याला 4 किमो नंतर आपल्याला सर्जरी करायची, आम्ही परत पूर्ण टेस्ट करतो आणि बघतो की तिथे कमी झाले आणि मग सर्जरीसाठी.
1: हा, मला तोच प्रश्न विचारायचा होता की पेट स्कॅन नेमकं कधी करण्यात येतं किमो नंतर?
0: पेट स्कॅन जे आहे ते एकदा असतं की आपल्याला बेसलाईन, म्हणजे जेव्हा पेशंटला डायग्नोज झालं तेव्हा एकदा करायचं, कारण ते आपल्याला एक्झॅक्ट स्टेजिंग देतं की हा कुठल्या स्टेजमध्ये, कारण पेट स्कॅन वरपासून खालपर्यंत सर्वेकडे की कॅन्सर कुठे कुठे पसरलाय काय ते सांगतं आपल्याला. त्याच्याने आपल्याला एक बेसलाईन पेशंटचं स्टेज माहिती असतं, कारण कॅन्सरमध्ये काय असतं ना महत्वाचं 3 आहे. एक तर पहिले तुम्ही डायग्नोज करा, डायग्नोस केल्यानंतर त्याचा स्टेज काय, कारण दुसरा प्रश्न पेशंटच्या रिलेटिव्हचा येतं की डॉक्टर कुठल्या स्टेजला आहे, आणि तिसरं येतं मग ट्रीटमेंट. जे कॅन्सर अशी घाई गडबडीची ट्रीटमेंट नाही की आज माहिती झालं स्तनात गाठ आणि उद्या ऑपरेशन करून द्या, असं कधीच नसतं. कुठला कॅन्सर कन्फर्म करा, कुठल्या टाईपचा आहे, मग कुठली स्टेज, आणि त्या हिशोबाने आमचा एक ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड होतो. तर असं आमचं ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटचं आहे. तर पेट स्कॅन आम्ही आधी एकदा बेसलाईनला करतो, त्याच्या आपल्या स्टेज येते. मग जर एखाद्या पेशंटला आम्हाला माहिती आहे की हिला 4 किमो देऊन परत असेस करायचं आहे की सर्जरीसाठी, तर आम्ही 4 नंतर परत मग स्कॅन करतो आणि बघतो काय आहे. एखाद्या जर ट्रिपल निगेटिव्ह टाईपचे ब्रेस्ट कॅन्सर आहे जिथे आम्हाला संपूर्ण किमो आधी द्यावे लागतात, आम्ही पूर्ण 8 किमो देतो आणि नंतर आम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन करतो. लंग कॅन्सरमध्ये 4 सायकल नंतर करतो. तर असं आम्हाला आधीच आणि नंतर आम्हाला कम्पॅरिझन हवं असतं, कारण आम्ही जेव्हा पण पेशंटला पाठवतो

0: तो स्कॅनला कुठलं पण पेट स्कॅन असो की साधा सीटी स्कॅन की एमआर आहे त्यांना लिहून देतो की आम्हाला जुन्यापेक्षा कम्पेअर करून सांग, कारण आतला आम्ही नाही कम्पेअर करू शकत, मोजू नाही शकत. पेशंट किती जरी चांगला असला बाहेरनं की आता मला बरं वाटतं, पण आम्हाला जे त्यांचं आतलं आमच्या हिशोबाने त्याला रेझिस्ट क्रायटेरिया असं म्हणतो, ते क्रायटेरिया बघायचे असतात की याच्यात किती टक्के कमी झालं. आणि पेशंट विचारतात डॉक्टर किती टक्के कमी झालं, तर एखाद्या ट्यूमर 10 सेंटीमीटर झाला त्याचा 10 होता आणि 5 झाला तर 50% कमी झालाय. दॅट इज हाऊ आम्ही त्यांना सांगतो की हे त्याला आम्ही रिस्पॉन्स इव्हॅल्युएशन असं म्हणतो की आपल्या किमतीनंतर त्याचा काय रिस्पॉन्स आला. ते जुन्या आणि आता म्हणून आपल्याला बेसलाईन सर्व हवं असतं की आता हे होतं आणि आता हे झालं.
1: डॉक्टर याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे किमोथेरपी समज गैरसमज, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: नमस्कार डॉक्टर.
0: नमस्कार,
1: पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, म्हणजे आमच्या श्रोत्यांना कळलं असेल की एक्झॅक्टली किमो काय असतं, सायकल्स काय असतात, त्या कशा देण्यात येतात, का देण्यात येतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. सगळ्यात महत्वाचं येतं किमो सुरू असताना किंवा होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर काही काळजी घ्यायची असते का पेशंटनी?
0: डेफिनेटली होण्यापूर्वी झाल्यानंतर सुरू असताना बरेचसे गोष्टी आहे जे आम्हाला त्यांना सांगत. आता कसं ना, बरेचदा लोकांना खूप मिथ्स आहे कॅन्सर किमोथेरपीबद्दल, कॅन्सरबद्दल, थेरपीबद्दल, की जेवण करून नाही यायचं, गोड बिलकुल नाही खायचं, गोड खाल्ल्याने कॅन्सर सेल्स वाढतात. आता हे कुठनं आलंय कोणालाच नाही, पण महत्वाचं हे आहे की बघा, किमोथेरपीने काय होतं ना की बरेचदा व्हॉमिटिंग किंवा नॉशिया असं वाटतं, उलटी आल्यासारखं वाटतं, किंवा असं म्हणजे बरेचसे असे पेशंट आहेत जे डे केअरला आले तसंच त्यांचं सेन्सेशन सुरू होऊन जातं की आम्हाला व्हॉमिट येतं, ते त्यांच्या याच्यात राहतं. तर हे सर्व त्यांना आम्ही सांगतो की नाही, किमोच्या आधी तुम्ही खाऊन या, उपाशी पोटी आल्याने जास्त व्हॉमिटिंग होतं. बरेचदा काही प्रोटोकॉल्समध्ये आम्ही त्यांना आधी काही मेडिसिन सुरू करतो, एक दिवसापूर्वी रात्री घ्या आणि सकाळी नाश्ता झाल्यावर हे मेडिसिन घेऊन या, जेणेकरून आपल्याला किमोचे जे टॉक्सिन ते कमी करावं लागेल. त्याशिवाय किमोथेरपी सुरू असताना पण बरेचसं असं वाटतं की आता काही नाही करायचं, काय नाही. किमोथेरपी सुरू असताना माणूस खाऊ शकतो, बोलू शकतो, पिऊ शकतो, सर्व काही, असं काही कळणं. फक्त आम्हाला एकच लक्ष ठेवायचं असतं की कोणाला काही रिॲक्शन तर नव्हतं, कारण हे किमोथेरपी ड्रग्ज जे आहेत ते बरेचशेदा वेगवेगळे सोर्सेस करणं बनतात, जसं प्लांट अल्कोलाइड आहे कोणतं वेगळं, तर बरेचदा लोकांना हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन होतं, त्याच्याकडे आम्हाला फक्त लक्ष द्यायचं असतं आणि म्हणून आपला एक डेडिकेटेड स्टाफ असतो त्यासाठी. महत्वाचं येतं की किमोथेरपी झाल्यानंतर परत की आता काय काय साईड इफेक्ट आहे, तर ते आम्ही त्यांना आधीच सांगतो की तुम्हाला हे आज मी हे थेरपी दिली आहे, उद्यापर्यंत काही नाही वाटत, परवापासून तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला थोडा नॉशिया होत आहे, तुम्हाला खायची इच्छा नाही होत आहे, पोट गच्च भरून येत आहे, बऱ्याचदा लोकांना कॉन्स्टिपेशन होतं, बऱ्याचदा लोकांना डायरिया होतं. मग आम्ही त्यांना सांगतो की 8व्या 9व्या दिवशी तुम्हाला तोंडाला फोडं येऊ शकतात, कारण काउंट्स कमी होतात, तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, बाहेरचं खायचं नाही, घरी बनवून सर्व काही खाऊ शकता तुम्ही, मसाला जास्त खायचा नाही, कारण त्रास होतो पोटात. आम्ही सर्व मेडिसिन्स देतो त्यांना किमोथेरपी झाल्यानंतर की तुम्हाला घरी हे घ्यायचं आहे, हे झालं तर हे घ्यायचं, हे झालं तर हे घ्यायचं, असं सर्व देतो. आणि काही जे मेडिसिन जे घ्यायचेच आहेत ते पण आम्ही त्यांना सांगतो. पण हे जे महत्वाचं आहे, आता बरेचशे लोकांना असं वाटतं की मुलांसोबत नाही राहायचं त्यांना होतो, तर त्यांना ते आवर्जून सांगायचं असतं की हे कॅन्सर अशाने पसरत नाही, तुमच्यामुळे कोणाला धोका नाही, त्यांना सर्दी खोकला असलं तर तुम्हाला धोका आहे, कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी होणार आहे, तर तुम्ही त्यांच्याकडनं तुम्ही लवकर पकडाल आणि तुम्हाला त्रास होईल, पण तुमच्यामुळे कोणा आणखीला कधीच धोका होत नाही. असं कॅन्सर लागवड बिमारी नाही की तुम्ही म्हणाल की किचनमध्ये मी नाही गेली, मी एकट्या रूममध्ये आहे, मास्क बिलकुल नाही. अनलेस घरी कोणाला त्रास आहे, सर्दी खोकला जे स्प्रेड होऊ शकते, जे कंटेज, दस आम्ही त्यांना कधीच काय. तर हे आणि त्याशिवाय मी त्यांना सांगतो की काय काय वॉर्निंग साईन्स आहेत की कधी तुम्हाला हॉस्पिटलला इमिडिएटली यायचं आहे, तुम्हाला वाटतं की तुमचे उलट्या नाहीच थांबत आहे, तुम्हाला खूप लूज मोशन होत आहे, डिहायड्रेट होत आहे, तुम्हाला पाणी जात नाही आहे, बरसदा हेडनेक कॅन्सरच्या पेशंटला रेडिएशन किमो असतं तर त्यांना काही खायला होत नाही, तर असं नाही की डिहायड्रेट होऊन येईल आमच्याकडे, असं आम्ही त्यांना कळत. तर हे सर्व जे आहेत प्रिकॉशन्स ते, त्याशिवाय जर एखाद्याला ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन घ्यायचे आहेत किमोनंतर की त्यांचं लवकर काउंट वाढले पाहिजे, तर आम्ही हे सर्व त्यांना सांगतो. तर महत्वाचं म्हणजे किमोच्या आधी खाऊन येणे. त्याशिवाय आम्ही हे पण सांगतो की तुमचे केस कधीपासून जाणं सुरू होणार, कारण हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. बरेचसे लोक त्याला घाबरतात की केस जातील, पण ते आम्हाला सांगणं महत्वाचं आहे की केस कधी जातील तुमचे, कुठल्या दिवशी शॅम्पू नाही करायचा, नाही तर शॅम्पू जमून जातो, आम्ही इथपर्यंत पेशंटला सांगतो. कारण नॉर्मली ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंटचं तेच एक असते की सर केस जाणार, नक्की जाणार आणि गॅरंटी येणार पण.

0: त्याची हमी आम्ही घेतो की नाही जाणार पण आहे तुमचे आणि येणार पण आहे. म्हणजे बहुतेकदा आम्ही पेशंटला म्हणतो की तुमचे केस नाहीले समजायचं, आम्ही बरोबर औषध नाही दिले. तर ते जातात एक नॉर्मली 13-14 दिवशी जातात आणि नंतर मग एकदा किमो संपलं त्याचे 15-20 दिवसानंतर सुरू होतं येणं. तर हे सर्व त्यांना आधीपासून सांगितलं ते आर प्रिपेअर्ड आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण लोकांमध्ये एवढं किमोथेरपीबद्दल गैरसमज आहे की नाही असं होतं, पेशंट बेडवर येतो. बरं त्यांना समजावं लागते पेशंट बेडवर किमोथेरपी पडे नाहीत, ठीक आहे साईड इफेक्ट होतात, पण ते आपण देतच त्यासाठी हो की कॅन्सर बरा व्हायला, नाहीतर कसं होणार आहे ते.
1: डॉक्टर डाएटचा रोल असतो का काही?
0: खूप जास्ती, खूप महत्वाचं म्हणजे डाएट.
1: मग आहार कसा असायला हवा?
0: आहार तर एक तर बॅलन्स डाएट घ्यायला, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो. प्रोटीनची मात्रा थोडी जास्त पाहिजे कारण प्रोटीन खूप महत्वाचं आहे. फ्रुट्स घेऊ शकतात ते. बऱ्याचदा आम्ही म्हणतो की पातळ छिलकेवाले फ्रुट्स नाही घ्यायचे किंवा त्याला बॉईल करून घ्या, तर आम्ही ते त्यांना सांगतो. प्रोटीनचा इंटेक सर्वात महत्वाचा आहे आणि मसाल्याचं कमी. तर बऱ्याचदा आमचे डायटिशियन त्यांना सांगतात की तुम्हाला काय काय घ्यायला पाहिजे, कसं तुमचं प्रोटीन इंटेक ठेवायला हवं. जर एखादं नॉन व्हेजिटेरियन आहे तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही एग्स खाऊ शकता रोज, इनफॅक्ट तुम्ही चिकन पण खाऊ शकता. असं नाही की किमोथेरपी सुरू आहे तर चिकन नाही खाऊ शकत. कमी मसाल्याचं घरी बनलेलं खाऊ शकतो. फक्त आम्ही रेड मीट साठी नाही म्हणतो, पण अन्यथा ते सर्व काही खाऊ शकतात. असं काही प्रॉब्लेम नाही की फक्त इट हॅज टू बी हायजेनिकली प्रिपेअर्ड, घरी बनलेलं स्वच्छ, बाहेरचं काही नाही चालत आम्हाला आणि तेलकट नस.
1: डॉक्टर किमो झाल्यानंतर काही साईड इफेक्ट असतात का त्याचे?
0: नक्कीच. किमोथेरपी नंतरच हे जे मी साईड इफेक्ट सांगितले आहेत की जसं नॉशिया, व्हॉमिटिंग, उलटी सारखं वाटणं, पोटगच्च भरणं, कॉन्स्टिपेशन, तोंडाला छाले फोडं जे येतात काउंट्स कमी झाल्याने, ते हे सर्व साईड इफेक्ट्स आहेत किमोथेरपी. दे आर टेम्पररी साईड इफेक्ट्स. ते ग्रॅज्युअली पुढच्या किमो, म्हणजे कसं ना, आता जर मी 21 दिवसाचा एखाद्याला दिलं तर मला माहिती आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून हे साईड इफेक्ट होतील, एक 11-12 दिवशीपर्यंत राहतील, मग ग्रॅज्युअली बरं होईल. 14 दिवशी 15 दिवशी ती बरं होते, मग 6 दिवस ती बरी राहते, मग परत किमो येतं. तर ती सायकल अशी सुरू राहते, बरोबर आहे ना? कारण किमो देऊ 2 दिवसांनी साईड इफेक्ट येतील, ते 8-10 दिवस राहतील, मग ते बरं होतील, मग परत पुढचा किमो येतो. तर ती सायकल अशी सुरू राहते. म्हणून त्यांना बरंच असं वाटतं की आता मला काही खायला होत नाही, मला आवडतं हे पण इच्छा होत नाही, आणि ते कंटिन्यूस वॉमिटिंग टेंडन्सी असल्यामुळे पण त्यांना ते खायचं होत नाही. पण आम्ही त्यांना बरं जाणतो की तुम्ही एकासोबत नाही खाऊ शकत, 2-2 तासांनी घ्या, थोडं थोडं घ्या. नारळ पाणी प्या रोजचं, थोडं थोडं घ्या, 2-2 तासात घ्या, जे आवडते ते घ्या. तुम्हाला वाटतं एका वेळेला एवढं नाही खाऊ शकत, कमी कर. पण डाएट खूप महत्वाचं आहे.
1: डॉक्टर किमोमुळे बॉडी हीट वाढते का?
0: ऍक्च्युली किमोमुळे बॉडी हीट नाही वाढत, पण जसं आता कसं ना खाणं कमी होऊन जातं किमोमध्ये, कारण नॉशेटिंग फिलिंग येते, फिरणं कमी होतं लोकांचं, बसून राहतात एका जागी, थोडं खातात बसून राहतात, तर त्यामुळे थोडं पोट डंबारतं आणि असं वाटतं की हीट होते, ऍसिडिटी आहे. आम्ही किती त्यांना टॅबलेट दिली पण त्यांना स्वतःला पाणी जास्त प्यायचं आहे, खाल्यानंतर थोडं फिरायचं आहे, थोडं खायचं आहे थोडं थोडं, तर म्हणून लोकांना असं वाटतं की हीट वाढते. दॅट इज ऑल ऑफ ऍसिडिटी.
1: डॉक्टर साईड इफेक्ट्स बद्दल आपण सांगितलं, तर बरेच समज गैरसमज लोकांमध्ये आहे, त्याकडे आपण वळणार आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी किमो केलं तर माझे चांगले सेल्स पण वरून जाणार आहे आणि मला सहन होणार नाही, असं काही असतं का?
0: एक्झॅक्टली तेच मी सांगितलं की कसं ना किमो, आता कसं आहे ना आपण जे कन्व्हेन्शनल किमोथेरपी, जे जुनी किमोथेरपी ते दिल्यावर जसं सांगितलं की कॅन्सर सेल्स मध्ये आणि सोबत नॉर्मल सेल्स पण होतात, पण ते नॉर्मल सेल्स रिकव्हर होतात आणि तेच ते कालावधी जिथे त्यांना त्रास होतो आणि त्यांना असं वाटतं. पण आता आपण किमोथेरपीच्या समोर गेलो आहोत. आता आपल्याकडे किमोथेरपी सोबत टार्गेटेड थेरपी आहे. टार्गेट थेरपी म्हणजे ते किमोच्या सोबत आपण देतो, ते पर्टिक्युलर जसं लंग कॅन्सर आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यात जे पाथवे म्हणजे ज्याच्यामुळे ते कॅन्सर झालं ते त्याला जाऊन टार्गेट करतं, त्याचे किमो सारखे साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर आपण आता म्हणून लोकांना की किमोथेरपी, मग टार्गेट थेरपी आली आमच्याकडे आता नवीन. किमो पण यूज होतं पण आता टार्गेट बरेचसे, आता जसं सायन्स ऍडव्हान्स होतं ऑन्कोलॉजीमध्ये बरंचसं रिसर्च सुरूच राहतं. म्हणजे तुम्ही म्हणाल तर महिन्याला एक नवीन औषध येतं. आपण आता टार्गेटहूनही समोर गेलो इम्युनोथेरपी, म्हणजे जे दिल्यावर माणसाची स्वतःची प्रतिकार शक्ती वाढतं, बॉडीची इम्युन सिस्टम वाढतं आणि ते स्वतः कॅन्सरची फाईट करतं. तर आपण किमोच्या समोर गेलो टार्गेट आणि इम्युनोथेरपी, साईड इफेक्ट्स कमी होतात आणि त्याशिवाय जे सपोर्टिव्ह मेडिकेशन्स आले आहेत आता ते पण बऱ्यापैकी ऍडव्हान्स झालंय. जसं आधी वॉमिटिंगसाठी तेवढे चांगले औषधे नव्हते, आता बऱ्यापैकी आम्हाला माहिती की पेशंटला इमिडिएट वॉमिटिंग होत नाही, डिलेड वॉमिटिंग होतं. तर आता बरेचसे नवीन औषधी आले आहेत जे डिलेड वॉमिटिंगला प्रिव्हेंट करतं. तर हे सर्व जे ऍडव्हान्सेस झाले आहेत ते साईड इफेक्टसाठी पण झाले आहेत आणि किमो टार्गेटेड इम्युनो याच्यात पण झाले आहेत. आणि म्हणून आता दर दुसरा पेशंट मला विचारतो सर इम्युनोथेरपी, कारण त्यांना माहिती आहे किमो सारखे साईड इफेक्ट्स नाही आहेत. पैशाने जरी थोडी महाग असली तरी पण काही दिवसांनी ती पण रिचेबल होऊन जाईल सर्वांसाठी. आता पण आहे बरंच, एकदा इंडियन कंपनीजने आपलं सुरू केलं बनवणं तर कुठलेच औषध आपल्यासाठी महाग नाही.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात मॅक्स सुपर

0: स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त काही लोकांना प्रश्न असतो की आता मला एका ऑर्गनचा कॅन्सर झालेला आहे आणि मी जर रेडिएशन घेतलं किंवा किमो घेतलं तर मला दुसऱ्या ऑर्गनवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा माझं ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं, असं असतं का?
2: असं नसतं. आता बघा, एखाद्याने जर किमोथेरपी घेतली आणि त्याला व्हॉमिटिंग होत चालली आणि त्यांनी लक्ष नाही दिलं, हॉस्पिटलला नाही आलं, तर डेफिनेटली डिहायड्रेशनमुळे किडनीवर असर पडेल, क्रिएटिन त्यांचं वाढेल, तर हे सर्व त्यांना सांगावं लागतं. म्हणून आम्ही त्यांना डेंजर साइन्स, जे वॉर्निंग साइन्स आहे ते सांगतो की तुम्हाला कधी हॉस्पिटल इमिडिएटली कॉन्टॅक्ट करायचं आहे. जे बरेचसे दूर असले त्यांना आम्ही नंबर देतो की तुम्हाला काय झालं तुम्ही डॉक्टरकडे जा आमच्याशी बोलायला. किमोथेरपी देणं खूप सोपं आहे, पण त्याचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते मॅनेज करण्यात खरा स्किल आहे. आणि म्हणून जसं लोक म्हणतात किडनीवर असर, ते असर नाही होत, नॉर्मली काही नाही होत. तुम्ही जर तुमचं इंटेक बरोबर ठेवलं, तुम्ही जर बरोबर डॉक्टरकडे गेले तर ते खराब होत नाही. आता हा एक पार्ट झाला किमोथेरपीमुळे जे टॉक्सिसिटी होते त्याच्यामुळे जर तुम्ही लक्षण येतले. दुसरं आहे की बऱ्याचदा कॅन्सर रिकर होतं तेव्हा ते जर दुसऱ्या ऑर्गनमध्ये गेलं, तर नॉर्मली जे कॅन्सर जे जातात दुसऱ्या ऑर्गनमध्ये, ते ब्रेस्टचे कॅन्सर लंगमध्ये, लिव्हरमध्ये, ब्रेनमध्ये आणि बोन्समध्ये. लंगचं कॅन्सर लिव्हरमध्ये, बोन्समध्ये, ब्रेनमध्ये, अपोजिट लंगमध्ये असं, किंवा गाठींमध्ये. तर हे एक वेगळा प्रकार आहे, त्याला मी मेटास्टॅसिस असं म्हणतो. की हे कॅन्सर एका शरीराच्या, जसं वर्षे तोंडाचे कॅन्सर आले तर काही वर्षांनी त्यांच्याकडे आलं की आता लंगमध्ये आलं, तर दॅट इज कॉल्ड एज मेटास्टॅसिस. तो एक वेगळा भाग आहे. आणि हे जे तुम्ही जे विचारताय की काही ऑर्गन्सला अफेक्ट करत, ऑर्गन्सला नॉर्मली अफेक्ट करत नाही किमोथेरपीमुळे, पण जर त्याची टॉक्सिसिटी झाली आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते होणारच आहे.
1: डॉक्टर, त्यासोबत लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर मोस्टली आढळून येतो हे आपण म्हणालात, त्यांना देखील किमो देण्यात येते, मग त्याचे काही दीर्घकालीन परिणाम असतात का?
2: डेफिनेटली आता अगदीच लहान मुलाचं तेवढं नसतं. जसं 3 वर्षाच्या कमी आम्ही रेडिएशन देत नाही ब्लड कॅन्सरवाल्या मुलांना, मोठे असले तर आम्ही त्यांना प्रोफिलॅक्टिक रेडिएशन देतो. बाकी जे आहे ते त्यांचा जो इमोशनल ट्रॉमा आहे ते थोडं मॅनेज केलं तर त्यांना बहुधा प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम कुठे होते, जे ॲडॉल्सन्समध्ये येतात 18 ते 23-24, कारण त्यावेळेला त्यांचं जे फर्टिलिटीवर पण इश्यू होतं, बरोबर आहे, 18 नंतर 20 नंतर, इव्हन मेल्स फिमेल दोन्ही. तर मेल्सला आम्ही सांगतो की स्पर्म बँकिंग करून ठेवावे, कारण समोर जाऊन त्यांचं फर्टिलिटीवर प्रॉब्लेम नको यायला. त्यांचा प्रॉब्लेम संबंध बनवण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांचं बहुतांशी त्यांचं जे स्पर्म काउंट असतं त्याच्यात प्रॉब्लेम येतं, मोबिलिटी कमी होतं काय. तर अशा वेळेला आम्ही त्यांना स्पर्म बँकिंगचा ऑप्शन देतो यंग अडल्ट्सला. नक्की, ज्यांचं फॅमिली कम्प्लीट नाही झाली किंवा ज्यांचं लग्न नाही झालं आहे, लग्न झालं पण फॅमिली नाही झाली आहे. तसंच महिलांमध्ये पण आपल्याकडे ओसाईट प्रिझर्वेशन आपण नागपूरला होतं, तर आम्ही ते हमखास जे यंग पेशंट्स आहेत ज्यांना फॅमिली आता सुरू करायची आहे किंवा नाही झाली आहे कम्प्लीट, त्यांना आम्ही ते करतो.
1: डॉक्टर, आता एकंदरीतच या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये किमोमध्ये फॅमिलीचा काय रोल असतो?
2: सर्वात इम्पॉर्टंट रोल म्हणजे आम्ही डॉक्टर तर देऊ हॉस्पिटलमध्ये 2 तास 3 तास 4 तास बघू, ऍडमिट असले तेव्हा सकाळ संध्याकाळ बघू काय असलं, पण जो सर्वात मोठा सपोर्ट आहे तो फॅमिली सपोर्ट आहे. फॅमिलीच्या लोकांचं पॉझिटिव्हिटी राहणं खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा ते पॉझिटिव्ह राहतील ना तेव्हा ते पेशंटला पण तेवढंच करू शकणार. तर तेच आम्हाला, म्हणून बऱ्याचदा आम्ही फॅमिलीला सर्व काउन्सिलिंग करतो, हे यांचं असं आहे, यांचं हे त्रास होणार आहे, त्यातनं तुम्ही लोकच आहे त्यांचा स्ट्रॉंग आधार, म्हणजे फॅमिली मेंबर्स. त्यांच्या खाण्यापासनं, लक्ष देण्यापासनं, त्यांना हॉस्पिटलला घेऊन येणे वेळेवर, हे सर्व फॅमिली. आम्ही फक्त ऍडवाईस करू, आम्ही ट्रीटमेंट करू, पण त्यांना आणण्यापासनं, त्यांना घरी कसं त्यांचं मनोबल वाढवायचं, हे सर्व फॅमिली. कॅन्सरनं हे कधी एकाच ट्रीटमेंट नाही, हे मल्टीडिसिप्लिनरी, ज्यात फॅमिली सपोर्ट, ऑन्कोसायकोलॉजिस्ट आहेत आमच्याकडे त्यांचा सपोर्ट, नर्सिंग जे किमोथेरपी देतात त्यांच्याशी तुमचं कसं आहे बोलणं, कारण ते तुम्हाला दर 2 आठवडे ते येऊन किमो देतात, तुमचं त्यांचं एक फ्रेंडशिप होऊन जातं.
1: डॉक्टर सर, ते शेवटी आमच्या सर्व श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
2: हे बघा, कसं आहे ना की कॅन्सर तर कोणाला होऊ नये. जर तुम्हाला काही पण वॉर्निंग साइन्स आढळले तर इमिडिएटली डॉक्टरांकडे जाय, कारण कॅन्सर हा कम्प्लिटली क्युरेबल आहे इफ डिटेक्टेड अर्ली. आणि बरेचसे आपल्याकडे स्क्रीनिंग प्रोग्राम्स अवेलेबल आहेत आता, जसं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, सर्व्हाइकल कॅन्सर स्क्रीनिंग, तर जे अप्रोप्रिएट एजमध्ये जे अवेलेबल आहे ज्यांचं ते त्यांनी करावे. त्याशिवाय तर सर्व्हाइकल कॅन्सर वॅक्सिन्स आहेत फॉर यंग लेडीज, आता गव्हर्नमेंट पण ते इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आणणार आहे सर्व्हाइकल कॅन्सर वॅक्सिन, तर ते घ्यायचं आहे आणि स्क्रीनिंगकडे लक्ष द्यायचं.
1: डॉक्टर अमोल डोंगरे, आपण इथे आलात आणि किमोथेरपी समज गैरसमज याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता किमोथेरपी समज गैरसमज आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर अमोल डोंगरे यांच्यासह घेते आपली रजा. नमस्कार.

0: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
1: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत नाट्यरंग. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत सुभद्रा हरण या नाटकातील आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेली शांताराम आठवले यांची पदरचना ऐकूया. संगीत रचना प्रभाकर जोग यांची आहे.

यानंतर घनश्याम नयनी आला. या नाटकातील प्रसाद सावकार यांनी गायलेली यशवंत देव यांची पदरचना ऐकवीत आहोत. संगीत यशवंत देव यांनीच दिलं आहे.

नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत महानंदा या नाटकातील शौनक अभिषेकी यांनी गायलेलं नाट्यगीत. हे नाट्यगीत लिहिलंय अशोकजी परांजपे यांनी आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

यानंतर व्ही सी गुर्जर यांची पदरचना ऐकूया बालगंधर्व या नाटक यांच्या स्वरात. नाटकाचं नाव आहे नंदकुमार.

यानंतरची पदरचना आहे धन्य ते गायनी कळा या नाटकातील. गायक कलावंत आहेत रामदास कामत आणि संगीत नियोजक आहेत पंडित भीमसेन जोशी.

आताच आपण धन्य ते गायनी कळा या नाटकातील रामदास कामत यांनी गायलेली पदरचना ऐकलीत. ही पदरचना लिहिली होती गोपाळकृष्ण भावे यांनी आणि संगीत नियोजक होते पंडित भीमसेन जोशी. आणि श्रोते हो, याबरोबरच नाट्यरंग हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आता संपित आहोत. विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:25 झाली आहेत. सादर करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या

0: सादर करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, विजीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44 78

0: इस गीत के साथ ही मिश्र संगीत का यह प्रोग्राम अब समाप्त होता है। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। वाढत्या वयासोबत अधिक ऊर्जावान आणि उत्तम प्रतिकार शक्तीसाठी योग सर्वांसाठी सहायक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आज 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास मंचावरून पंतप्रधानांनी जगभरातल्या सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। आज नागपूर महानगरपालिका आणि जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाच्या वतीनं यशवंत स्टेडियम इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम पार पडला। सकाळी 6:30 सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये योगाभ्यासी मंडळाच्या नागपुरातील 107 अधिक शाखा, ब्रह्मकुमारी, NCC, केंद्रीय राखीव पोलीस दल, प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्र यासह योगाभ्यासक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अकोला जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी 6:30 ते 8 दरम्यान डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं दीक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पूर्ण झाला। या कार्यक्रमात योग मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं। विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला। नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत आहे। या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून काल राष्ट्रीय चाचणी संस्था NTA देशभरात मॉकड्रिल घेतली। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। दुपारी 2 ते 5:15 दरम्यान ही परीक्षा होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं NTA सांगितलं आहे। राज्यातील 14 जिल्ह्यातील 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधील 47 रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर 10 जिल्ह्यातील 7 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायतीसाठी 38 रिक्त जागांसाठी काल मतदान घेण्यात आलं असून या निवडणुकीत सरासरी 71.84% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। मतमोजणी आज होईल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यानंतरचं बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। दिन के 11 बजे प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती। आइए कार्यक्रम के प्रारंभ में सुनते हैं फिल्म।

0: इस गीत के साथ ही मधुमालती प्रोग्राम अब समाप्त होता है। विविध भारती सह नागपूर केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने वाशिम शहरात पतंजली योग समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध ठिकाणी सामूहिक योग साधना कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्वागत लॉन इथं पतंजली योग समितीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांच्या हस्ते झालं। यावेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं। तसेच क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाने विविध योगाभ्यासी वर्ग आयोजित केला होता। यात गृहरक्षक दलाचे जवान, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नगरयोग समिती, विविध सामाजिक संस्था तसेच गोंदिया नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी करो योग रहो निरोग चा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा मंत्र देण्यात आला। योगी भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, तणावरहित आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करणे काळाची गरज आहे, असं प्रतिपादन अकोला महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मुख्यालयात आयोजित योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते। वाशिम इथं पेरणीपूर्वीच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यावर भर दिला जात आहे। कृषी विभाग आणि फाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावात शेतकरी बचत गटांच्या सहभागातून प्रशिक्षण दिले जात आहे। 100 बियाण्यांची उगवण तपासून बियाण्यांची गुणवत्ता निश्चित केली जाते। या उपक्रमामुळे निकृष्ट बियाण्यांमुळे होणारे दुबार पेरणीचे संकट टळणार असून शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे, तसेच उत्पादन वाढीलाही मदत होणार आहे। पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी आज सकाळी 7 पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। यंदा पालखीचं हे 57 वर्ष आहे। भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे। ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर इथं संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल। भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा हा विक्रमी 200 सामना आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:05 विविध भारतीवर ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 12:00 यानंतर काही क्षणातच दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 12:05 आमच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। प्रारंभी ऐकूया दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या। कृपया प्रतीक्षा करा।

0: मूल्यांकन में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के, MECL कर रहा है राष्ट्र निर्माण।
2: श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा वळूया सांझारा या कार्यक्रमाकडे आणि ऐकूया कार्यक्रमात पुढलं गीत, चंद्रमुखी चित्रपटातलं। गायला हे आर्या आंबेकर यांनी।

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची ही रचना गायली होती आर्या आंबेकर यांनी आणि चित्रपट होता चंद्रमुखी. श्रोतेहो सांजारा कार्यक्रमात मराठी गीतांचा आनंद आपण घेतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

मंगल अष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगल स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उत्तरायण चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांनी गायलेलं कौस्तुभ सावरकर यांचं गीत. संगीत आहे अमर्त्य राऊत यांचं.

0: Yeah. Wow.
1: उत्तरायण चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांच्या आवाजात कौस्तुभ सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमर्त्य राऊत यांचं. श्रोते हो, कार्यक्रमा शेवटी ऐकवित आहोत रमा माधव चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या युगल स्वरात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

रमा माधव चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या युगलस्वरात सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. आणि या गीताबरोबरच सांजधारा कार्यक्रम संपवून मी आपली रेडिओ सखी मेधा आपला निरोप घेते आहे. नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय विविध भारतीचं नागपूर केंद्र. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? सोमवार दिनांक 22 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात, आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर.

उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: FM 100.6 मेघाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांनी व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, माय युवा भारत कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस कवायत मैदान यवतमाळ इथं भव्य सामूहिक योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन उईके यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतानं जहाज बांधणी क्षेत्रात नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय अशी या जहाजांची नावं आहेत. उर्मिला पटवर्धन स्मृती उर्मी कला संगम अंतर्गत प्राध्यापिका अतुला पटवर्धन यांच्या कोलाज पेंटिंग विदाउट ब्रश या नाविन्यपूर्ण कलात्मक प्रदर्शनाचं आयोजन प्लॉट नंबर 6 जुने स्नेहनगर या त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन नागपुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट श्रीराम मराठे तसंच जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ डिझायनर द्वयी चक्रधर जांगडे आणि विभा प्रतापे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्राध्यापिका अतुला पटवर्धन आणि अॅडव्होकेट आभाराणी पटवर्धन या भगिनींच्या एकदा काय झालं या रंजक कथांच्या ऑडिओ पुस्तकाचं देखील प्रकाशन यावेळी करण्यात आलं. FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकोचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविक आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, वेळीच योग्य औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान गोंदिया आणि अकोला इथं 41.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 40.6 तर वर्ध्यात 41 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
0: FM 100.6 मेगाहर्ट्ज पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र. प्रस्तुत है कार्यक्रम विशेष जयमाला मुंबई केंद्र से.
2: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना.
3: कहानी है किसी सीन के रिहर्सल चल रही थी, मैं भी टाइम पास करने के इरादे से खड़ा हो गया.
2: जाने माने चरित्र अभिनेता जीवन, कैसे हुई थी अभिनय यात्रा की शुरुआत?
3: डायरेक्टर ने आओ देखा ना ताओ मुझसे मुखातिब होकर बोले, अजी आप भी कुछ बोल दीजिए बरखुरदार. तो बस सिर्फ दिल बहलाने गरज से मैं शुरू हो ही गया. बहुत कुछ कर लिया आराम मखमल के गदेलों में, सुलाऊंगा तुम्हें या पत्थरों में और ढेलों में. सरे दरबार खिदमत में हर एक बांधे कमर होगा, किसी के हाथ में बल्लम कोई करता चमर होगा. वाह वाह वाह वाह वाह वाह की आवाजें बुलंद हो गई. डायरेक्टर साहब ने मुझे गले से लगा लिया. कहने लगे, बरखुरदार अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो, मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली.
2: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती आपका जीवन साथी.
4: जय माला.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की भारत आणि युरोपियन युनियन

यांच्यात दीर्घकाळापासून अपेक्षित असलेला मुक्त व्यापार करार FTA यावर्षी डिसेंबरपर्यंत स्वाक्षरीकृत होण्याची शक्यता आहे आणि हा करार पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अंमलात येऊ शकतो. ते आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम रावबहादूर डी लक्ष्मीनारायण क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटिक ट्रॅक इथं आज प्रकुलगुरू डॉ अखिलेश पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथल्या महात्मा गांधी विचारधारा विभाग आणि भगवान चक्रधर स्वामी अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित संत साहित्यातील योगविचार या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद वाटकर यांनी भूषवलं. यावेळी मुख्य वक्ते भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख डॉ भारतभूषण शास्त्री यांनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख प्रदीप कुमार मैत्र आणि कल्याणकुमार सिंहाद्वारे लिखित RSS@100 शतकवीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या त्रिभाषिक पुस्तकाचं प्रकाशन आज डॉ हेडगेवार पुण्यतिथी आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. नागपूर इथल्या प्रेस क्लब सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. हॉकीमध्ये आज ऑकलंड इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं FIH महिला नेशन्स कप विजेतेपद पटकावलं आणि FIH महिला प्रो लीगमध्ये स्थान मिळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये आज डंबुला इथं झालेल्या त्रिकोणीय अ मालिकेच्या अंतिम सामन्यात इंडिया अ संघानं यजमान श्रीलंका संघाचा 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया अ संघानं निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 377 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 47 षटकं आणि 1 चेंडू 311 धावांवर सर्वबाद झाला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.

मोहम्मद रफ़ी और साथियों ने गाया आदमी सड़क का। इस फिल्म का गीत आप सुन रहे थे। गीतकार थे रवि वर्मा मलिक और संगीतकार थे रवि। इसी गीत के साथ बेला के फूल कार्यक्रम संपन्न होता है। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से। श्रोते हो आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे का? गेल्या 24 तासात कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। ते सरासरीपेक्षा 5.5 अंशानं जास्त होतं। किमान तापमान 29.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। ते सरासरीपेक्षा 3.9 अंशानं कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 झालेली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभ रात्री। जय हिंद।